0: ഏ വന്ന അവക്ക് ഹസ്ബൻഡ് ഷട്ട്മെന്റ് പോയതേന നീതാരേതല്ലേട്ട അറ്റിക്കാലാര കമ്പ്യൂട്ടർ കിന്ന് പോയിച്ചു
1: ഓനി മോയിലെ കമ്പ്യൂട്ടർ തൈ കാക്കിഞ്ചു
0: ഉദാഹരണത്തെ വന്ന
1: ഏറിയ അച്ഛത്ത മാമ
0: ഹെൽത്ത് വന്ന
1: കോർത്തിക് കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ യഹാ കമ്പ്യൂട്ടർ ലാപ്ടോപ് പ്രിന്റർ യു പി എസ് ലഗായേ കമ്പ്യൂട്ടർ സംബന്ധി സമ്പൂർണ്ണ സാമാന പാഞ്ച ബോ ഭന്നോസ് തപാലെ കെ ചൈഞ്ച മാമ
0: ഭാ ത്യസേ നിനാരേതല്ലേ അറ്റിക്കാല ദിഞ്ചു കമ്പ്യൂട്ടർ എതായി കിന അവ കാഠമാണ്ഡു ഗൈദൈന ദാദിംഗസി 20,000 को प्रत्येक कंप्यूटर सेंटर में जस्तो सुविधा र सस्तो अंत कहीं पाइदैन
2: जस्तो खोजे त्यस्तै कम्प्युटर पाइने बिग्रियो भने पनि बनाइदिने त्यसैले अन्त होइन कम्प्युटर चाहिए धादिङदेखि बीच बजारको प्रत्येक कम्प्युटर सेन्टरमा जाने
3: सबै प्रकारका कम्प्युटरको लागि प्रत्येक कम्प्युटर भएपछि सधैँ झुक्क फोन नम्बर 010-5509-97 97-5710-97-778
4: सरकारी शुल्कमा निजी अस्पतालमा उपचार काठमाडौँको वसुन्धरा स्थित 100 बेडको मल्टी स्पेशलिटी केडीसी जनरल अस्पतालमा विशेषज्ञ चिकित्सक र आधुनिक प्रविधिबाट सहज र गुणस्तरीय उपचार अब सरकारी मूल्यमै पाउनुहोस् 24 घण्टा आकस्मिक सेवा ओपीडी सेवा शल्यक्रिया सेवा साथै ल्याब एक्सरे अल्ट्रासाउण्ड इको इन्डोस्कोपी लगायत आधुनिक रेडियोलोजी सेवाहरूको लागि हामीलाई सम्झनुहोस् केडीसी जनरल अस्पताल सम्पर्क नम्बर 01-4985-910 01-4985-911 तपाईँको स्वास्थ्य हाम्रो प्राथमिकता
5: रंगबहार रंगबहार
6: वर्ज संगे उपहारे उपहार बंपर मां यामाहा रेजियार
5: वर्ज पेन से घर रंगाउनु होस् लकी ड्रा मार्फत यामाहा रेजियार 125 स्कूटर बंपर उपहार जित्ने मौका पाउनु होस्
6: साथ ही 65 इंच को स्मार्ट टीवी रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन लगाए 350 भन्दा बढी आकर्षक उपहार पनि घर रंगाओ खुशी बनाओ उपहार जित्ने अवसर पाओ
5: वर्ज पेन्स